0: रेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार. भवन्तः सर्वे शृण्वन्तः सन्ति वेणुध्वनी एफएम 90.4 केएलई कनसू. एषः संस्कृतकार्यक्रमः अस्ति. संस्कृतकार्यक्रमस्य नाम अस्ति संस्कृतं वदामः. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

रेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत. आज राशी भविष्य सांगते. सुरुवात मेषपासून. आज तुमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्ती असेल. मनातल्या गोंधळामुळे तुम्ही कोणतेही निर्णय आज घेऊ शकणार नाहीत. वृषभ रास. व्यापारात वाढ झाल्यामुळे व्यावसायिक व्यवहार फायदेशीर ठरतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मिथुन रास. आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आनंद मिळेल. व्यवसायात केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. कर्क रास. आज तुमचे भाग्य वाढल्याने अचानक धनलाभ होईल. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. सिंह रास. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कन्या रास. आज तुम्ही वैवाहिक जीवनातील आनंदाचे क्षण अनुभवाल. तुम्हाला समाजात सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली म्हणून धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. सर्वसाधारणपणे आज आरोग्य चांगले राहील आणि आजारी व्यक्तीचे आरोग्य देखील सुधारेल. तुम्ही घरात आनंदाने वेळ घालवाल. वृश्चिक रास, आज प्रवास किंवा कोणतीही ट्रीप न करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल चिंतित असाल. धनुरास, अत्याधिक संवेदनशीलता आणि घरगुती बाबींमुळे आज तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मकर रास, आज तुम्ही रणनीतीमध्ये शत्रूंचा पराभव कराल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी तयार राहा. कुंभरास, आज मनातील गोंधळामुळे तुम्ही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही, त्यामुळे घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आणि शेवटची मीन रास, आज मनात आनंद आणि उत्साह राहील. आज तुम्ही खूप खुश असल्याने तुमच्या जीवनात ऊर्जेचा संचार असेल. चला 12 राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची वेळ झाली आहे. तुम्ही ऐकत राहू धोनी 90.4 FM KLE.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. गोपीचंद नारंग, भारतीय साहित्य समीक्षक, पद्मभूषण, पद्मश्री यांच्या आज पुण्यतिथी. के के वीरप्पन, भारतीय राजकारणी, यांची पुण्यतिथी आजच. कर्नल भिकुमल्ला संतोष बाबू, भारतीय सैन्य अधिकारी, यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. श्रीरंगम श्रीनिवास राव, तेलुगू कवी, गीतकार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, यांची पुण्यतिथी आजच आहे. सूर्यकांत रामचंद्र खांडेकर, कवी, गीतकार, यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. अच्युत बळवंत कोल्हटकर, अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, यांची पुण्यतिथी आजच. चैतन्य महाप्रभू योगी यांची पुण्यतिथी आजच आहे. त्या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेतीये. उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफएम केएलई कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 एफएम केएलई कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 31 वरवेन या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. वरवेन टाईपचं व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींना मानस मंत्र द्यायचा झाला तर तो हाच द्यावा लागेल की अति सर्वत्र वर्जयेत. आपण नेहमी वाचतो किंवा ऐकतो, सांगतो की यत्न तो देव जाणावा, प्रयत्नांति परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, किंवा असंच काहीतरी. प्रयत्नशील असणं हा माणसातील मोठाच गुण आहे, पण एखादा सद्गुणही अति होतो तेव्हा तो थोडासा त्रासदायकच ठरतो आणि कधी कधी तर दुर्गुणच ठरवला जातो. वरवेन टाईपच्या लोकांच्या बाबतीत नेमकं हेच होतं. ही माणसं अति काम करतात, म्हणूनच सतत एक प्रकारच्या तणावाखाली वावरत असतात. अर्थातच याचे परिणाम मनावर आणि शरीरावर होतात. मन आणि शरीर दमून थकून जातं, पण याची त्यांना फारशी जाणीवच नसते. या माणसांची स्वतःची अशी काही तत्व, प्रिन्सिपल्स असतात, स्वतःची ठाम मतं असतात. त्यामध्ये ही माणसं कधीही बदल करणार नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांची मतं इतरांवरही लादली जातात. प्राण गेला तरी हे असंच करायचं असा त्यांचा बाणा असतो, अर्थात हा त्यांचा गुणच म्हणायचा. तत्वासाठी लढणारे समाज नेते, प्राण जाये पण वचन न जाये म्हणणारे वीर, प्राणपणाला लावून लढणारे योद्धे याच जातीचे, कणखर मनाचे, धैर्यशील, खंबीर असे हे लोक असतात. कोणत्याही संकटाला ते निर्भीडपणे सामोरे जातात. ते काम भरभर करतात, चटकन निर्णय घेऊ शकतात, कुशल संयोजक असतात. उत्साह जणू अंगात सळसळत असतो. विजेच्या चपळाईनं त्यांची हालचाल चाललेली असते आणि त्यांचा काम करण्याचा वेगही अफाट असतो. इतरांना कठीण वाटणारी कामं ते चुटकीसरशी उरकतात. तसं काही गुणसामर्थ्य कौशल त्यांच्याजवळ जन्मजात असतं, पण बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्या अंगभूत प्रयत्नशीलतेनं प्राप्त करून घेतलेल्या असतात. काही चांगल्या गुणांचं, सवयींचं प्रयत्नानं स्वतःमध्ये रोपण केलेलं असतं आणि म्हणून अनेक लोक त्यांच्या कर्तृत्वानं भारावून जातात, त्यांना आदर्श मानतात. त्यांच्या यशाचा हेवा करणारेही अनेक जण असतात. खरं म्हणजे वरवेन टाईपचे लोक सुखी असावयास हरकत नसते. इतरांना जे हवं हवंसं वाटतं ते या लोकांनी बरचसं मिळवलेलं असतं. हेवा वाटावा असं यश, कीर्ती मिळवलेली असते, पण तरीही अनेक वेळा ते असमाधानी असतात. कारण त्यांचा परिपूर्णतेचा हव्यास, त्यांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा फार मोठ्या असतात. ध्येय फार उंच असतं. नॉट फेल युअर बट लो एम इज ए क्राईम हे वाक्य ते अक्षरशः जगत असतात. त्यामुळंच एखाद्या बाबतीत इतरांच्या तुलनेनं ते यशस्वी असले तरी त्यांची स्वतःची अपेक्षा त्याही पेक्षा मोठी असल्यानं स्वतःला ते अपयशीत समजतात, असमाधानी राहतात. त्यांचा गुण मग दुर्गुण ठरतो आणि त्यांच्यावर उलटतो तो असा. ते खूप काम करीत असतात, पण त्याही पेक्षा अधिक काम करण्याची त्यांची इच्छा असते. शरीराकडून, मनाकडून आणखी काही काम करून घेण्याची अपेक्षा असते. कितीही केलं तरी पुरे असं वाटतच नाही, आकांक्षा धावतच राहतात. तन मनाच्या सामर्थ्या पलीकडे आणि शेवटी परिस्थितीच्या जन्मजात गुणावगुणांच्या सीमा प्रत्येक गोष्टीला असतातच. या सीमांमुळं एखाद्या बाबतीत जेव्हा त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात, त्यांना जे हवं ते घडू शकत नाही, तेव्हा अशा व्यक्ती उदास होतात, निराश होतात. त्यांना कारण नसताना वैफल्य येतं. मनाचा परिणाम शरीरावर होऊन पेप्टिक अल्सर, अर्धशिशी इत्यादी सारख्या रोगांना ते बळी पडतात. निद्रानाश तर नेहमीचीच तक्रार असते, कारण आराम करणं हेच मुळी त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असतं आणि शरीराला आवश्यक आहे तो आराम ते पुरेसा घेत नाहीत. त्यांच्या विशिष्ट स्वभाव धर्मामुळं त्यांना मानसिक व शारीरिक आराम करण्याची कलाच जमत नाही. आराम हराम है हा मंत्र जपत असताना वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले, दिस इज द वे टू बी हॅपी अँड गे हे अशा व्यक्ती विसरूनच जातात. पुरेशा आरामाच्या अभावी त्यांचं मन शरीर थकत जातं, सामर्थ्य कमी होत जातं. तरीही मरगळलेल्या मनाला व शरीराला घेऊन ते तसेच धावत राहतात. थोड्याशा विश्रांतीमुळं त्यांची कार्यशक्ती खरं म्हणजे वाढणार असते, पण हे त्यांना पटतच नाही आणि दुसऱ्या कोणी सांगितलं तरी ते पटवून घेणं हे स्वभावात बसत नाही. मी करीन तेच बरोबर ही वृत्ती आड येते. या औषधाची जरुरी नसणाऱ्या व्यक्ती कर्तृत्ववान परंतु शांत सौम्य स्वभावाच्या असतात. नंदा दीपा सारख्या तेवत राहतात, इतरांनाही प्रकाश देतात. चित्ती असो द्यावे समाधान हे त्यांनी अंगी बाणवलेलं असतं. स्वतःच्या आणि इतरांच्याही गुणावगुणांच्या अंगभूत सामर्थ्याच्या व परिस्थितीच्या सीमा ते ओळखतात आणि म्हणूनच पायरी पायरीने यश गाठतात जमेल तेवढं. यातील प्रत्येक पायरीचा आनंद उपभोगतात आणि मगच यशस्वीतेची पुढची पायरी कशी चढता येईल याचा अंदाज घेतात. अपयशाची तमा बाळगीत नाहीत. म्हणूनच ध्येय प्राप्तीस नव्हे तर त्यासाठी केलेले प्रयत्नही आनंददायक ठरतात. अशा व्यक्ती इतरांच्या मतांना योग्य किंमत देतात. आवश्यक असेल तर स्वतःच्या धोरणातही योग्य तो बदल करतात. अपयशाबद्दल स्वतःला क्षमा करतात आणि म्हणूनच इतरांची ही शक्ती ओळखून त्यांच्या अपयशांबद्दल चुकांबद्दल त्यांनाही क्षमा करतात. प्रत्येक माणसात काही गुण तसेच काही दोष असतातच. आपण कोणीच दोषरहित नाही. म्हणूनच परिपूर्णतेचा हव्यास धरणं चूक आहे. हे गुण सामर्थ्य चांगल्या गोष्टी परमेश्वरानं दिल्या त्याबद्दल कृतज्ञ असणं आणि त्या आवश्यक तेवढ्या प्रयत्नांनी सुशोभित करून त्याचा उपभोग घेणं, सुखानं समाधानानं जीवन व्यतीत करणं हाच खरा उद्देश असतो. आणि आवश्यक तेवढ्या प्रयत्नांनी सुशोभित करून त्याचा उपभोग घेणं, सुखानं आणि समाधानानं जीवन व्यतीत करणं हाच खरा निसर्ग शक्तीचा उद्देश असतो. हे अशा व्यक्ती उमजून असतात. अर्धा तरी पेला भरलेला आहे याचं समाधान मानूया. त्यातील सुखाची चव ओळखायला शिकूया आणि मगच उरलेला अर्धा भाग थेंबा थेंबानं भरण्याचा प्रयत्न करूया. पूर्ण पेला भरणार नसतोच, पण मिळालेला प्रत्येक थेंब यशाची धुंदी आणणारा असू दे, स्वतःला व इतरांना आनंद देणारा असू दे, तरच आपल्याला जीवन जगण्याची कला थोडी तरी साधली असं म्हणता येईल. वरवेन टाईपच्या व्यक्तींच्या कथा आणि व्यथाही आज आपण पाहणार आहोत. वरवेन टाईपचा विद्यार्थी कसा वागेल पाहूया. तो हुशार असेल, मेहनती तर असेलच, त्यानं अनेक वेळा उत्तम प्रकारचं यशही संपादन केलेलं असेल. एक चांगला विद्यार्थी म्हणून त्याचं कौतुकही होत असेल, पण तरीही तो समाधानी मात्र असणार नाही. शाळेत त्याचं कौतुकही होत असेल, पण तरीही तो समाधानी मात्र असणार नाही. शाळेत त्याच्या वर्गात तो सर्वप्रथम आला, लोक अभिनंदन करीत असले तरी तो मनात म्हणत असेल, छे आणखी अभ्यास करायला हवा होता. माझं पर्सेंटेज काही माझ्या मनासारखं नाही. पुढील वेळेला तो रात्र जागून अभ्यास करील. कदाचित त्यामुळं आजारही पडेल आणि त्याला वाटेल, छे मला खूप अभ्यास करावासा वाटतो पण माझं शरीर साथ देत नाही. सतत तो अभ्यासाच्या तणावाखाली वावरेल आणि त्यामुळं कदाचित परिपूर्णतेच्या हव्यासामुळं एखाद्या विषयाचा खूप अभ्यास करील, एखादा टॉपिक करण्यासाठी प्रमाणापेक्षा अधिक वेळ खर्च करील व अभ्यासातील सुसंगतपणा शिस्त गमावून बसेल. अशा विद्यार्थ्यांची पेपर अपूर्ण राहणं, एखादा प्रश्न वेळेअभावी लिहायचा राहून जाणं ही नेहमीची तक्रार असेल. कारण पहिले काही प्रश्न लिहायला ते खूप वेळ घेतात. कितीही लिहिलं तरी पुरेसं लिहिलंच नाही असं त्यांना वाटत राहतं. तक्रार असतेच, त्यामुळं त्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यास दिलेला वेळ पुरत नाही. परीक्षेच्या रिझल्टच्या दिवशीही ते कधीही खूप आनंदात असणार नाहीत. इतरांच्या तुलनेनं त्यांचं यश गौरवास्पद असलं तरी ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच असेल. वरवेन टाईपची गृहिणी कशी असेल याची कल्पना करा. खरं म्हणजे ती खूप कामसू कष्टाळू असेल, आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणारी असेल. पण समजा घरी पाहुणे जेवायला येणार आहेत, त्यासाठी घर कितीही सजवलं तरी तिचं समाधान होणार नाही. हे करायला हवं होतं, ते करायचं राहिलं, उद्या अमुक तमुक करून व्हायलाच हवं इत्यादी ती म्हणत राहील. जेवणातही ती सर्व पदार्थ बऱ्यापैकी करील, पाहुणे कौतुकही करतील, पण तिला वाटत राहील आज पुरणपोळी काही नेहमीसारखी जमली नाही आणि अमुक भाजी तर करायचीच राहिली. हीच व्यक्ती जर नोकरी करणारी स्त्री असेल तर मग तिची त्रेधा तिरफीट विचारायलाच नको. ती सतत तणावाखाली वावरेल, चिंता करीत राहील, स्वतःच्या शरीराला आणि मनाला शिणवीत राहील. घरच्या आणि ऑफिस मधल्या दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडता आल्याच पाहिजेत असं तिला वाटत राहील. लक्षात घ्या, असं वाटणं चांगलं पण आल्याच पाहिजेत असं तिला वाटतं हे थोडस चूक आहे. एखाद्या दिवशी ऑफिस मधील कामामुळं ती दमलेली असेल व भात आमटीचा स्वयंपाक घरातील माणसं गोड मानतील, पण तिचं तिलाच वाटत राहतं, छे हे काही बरोबर नाही, आपल्याला हा असा थकवा येतोच कसा. आपण आपली तब्येत सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे आपण अधिक काम करू शकू. वरवेन टाईपचा कुटुंब प्रमुख कसा असेल पहा. पत्नी मुलांनी केलेली कोणतीच गोष्ट मनासारखी असणार नाही. आपलं घर आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं असायला हवं. मुलं मिळवीत आहेत त्यापेक्षा अधिक यश त्यांनी मिळवलं पाहिजे असं तो म्हणत राहील. त्या मुलांची क्षमता किती आहे हे न पाहता तुम्ही अभ्यास कमी करता असं सांगत राहील. पत्नीला सांगेल अमकी तमकी याही पेक्षा कमी पैशात चांगलं घर सांभाळते, तू काटकसर कशी करता येईल याचा नीट विचार करत नाहीस, इत्यादी इत्यादी. एखादा उद्योगपती इतरांच्या तुलनेने यशस्वी असेल, कर्तृत्ववान असेल, श्रीमंत असेल, पण असमाधानी राहून व्यवसाय वाढवण्यासाठी आत्यंतिक तणावाखाली वावरत असेल तर वरवेन त्याला समाधानी राहण्यास मदत करील, परिपूर्णतेचा हव्यास कमी करील. हाऊ मच लँड ए मॅन नीड्स, म्हणजे माणसाला किती जमीन लागते, या शीर्षकाची टॉलस्टॉय या महान विचारवंताची अत्यंत अर्थपूर्ण अशी कथा आहे. त्याचा थोडक्यात सारांश असा, एका माणसाला सांगितलं जातं सूर्योदयाला या निशाणापासून धावायला सुरुवात करायची, सूर्यास्तापूर्वी त्याच जागी पुन्हा परत यायचं, जेथपर्यंत तू धावत जाशील ती सर्व जमीन तुझ्या मालकीची. तो माणूस धावत राहतो पण आता परत फिरावं असं वाटतच नाही, तो पुढे पुढे जातच राहतो अधिक जमीन मिळवण्यासाठी. शेवटी माध्यान्हाचा सूर्य खाली सरकू लागतो. आता सूर्यास्तापूर्वी तो परत पोहोचला तरच ती जमीन त्याची होणार असते. तो खूप वेगानं धावत राहतो, सूर्यास्तापूर्वी कसा बसा त्या निशाणापर्यंत पोहोचतो खरा, पण हा आनंद त्याला क्षणभरच मिळतो. आत्यंतिक श्रमानं तो मृत्यू पावतो, त्याचं दफन केलं जातं. त्याला पुरण्यासाठी किती जमीन लागली, 3.5 हात. बिचारा ऊर फुटेपर्यंत धावत राहिला. तो वरवेन टाईपचा असावा, कारण किती केलं तरी आता पुरे असं या माणसांना वाटतच नाही. कष्ट करतात पण त्याचा उपभोग घेत नाही. अशा व्यक्तींना अनेक तक्रारी संभवतात. उदाहरणार्थ निद्रानाश, सकाळी 2-3 तासानंतर लगेच लवकर जाग येणं, थकवा, चिंता, काळजी, उदासपणा, नैराश्य यासारख्या मानसिक तक्रारी, तसंच मनोजन्य शारीरिक विकार, उदाहरणार्थ पेप्टिक अल्सर, अतिरक्तदाब, काही त्वचारोग इत्यादीचाही त्रास होतो. अशा वेळी मानसिक तणावामुळे उत्पन्न झालेले मानसिक व शारीरिक विकार बरे करून त्यांच्या यशाचं खरं सूप त्यांना वरवेन या औषधामुळं समस्त आणि उमस्त देखील. एकंदरीत वरवेन या औषधीची प्रमुख लक्षणं अशी, अत्यंतिक प्रयत्न, परिपूर्णतेचा हव्यास, अतिमहत्वाकांक्षा, असमाधान, वर्कोहोलिक असणं आणि या सर्व गोष्टींमुळं येणारा ताण आणि तणावजन्य आजार. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण भेटणार आहोत नंदन हिरलेकर यांना। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं लिहिण्याचं काम सुरू आहे। शास्त्रीय संगीताची त्यांची आवड लहानपणापासून त्यांना आहे आणि त्यामध्येच ते शिकवतात। स्वतः चांगले गायक होते, गायन करायचे, पण सध्या ते फक्त शिकवण्याचं काम करतात। वेगवेगळ्या अभंगांना त्यांनी चाली लावलेल्या आहेत। सोशल वर्क त्यांच्याकडून होत राहतं, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते कार्यरत आहेत आणि याच्या माध्यमातून अनेक प्रकारची सोशल ऍक्टिव्हिटीज ते करत असतात। त्यांना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत। सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास थोडक्यात ऐकणार आहोत, तर तुम्ही मूळचे कुठले आणि काय शिक्षण झालं तुमचं?
1: अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर माझा जन्म विठ्ठल मंदिरातला, शहापूरचं जे प्रसिद्ध जुनं विठ्ठल मंदिर आहे तिथं आमचं घर आहे आणि त्याच ठिकाणी माझी सगळी भावंड, म्हणजे मी सगळ्यात धाकटा असल्यामुळं, मोठे सगळेच संगीत शिकत असल्यामुळं ते संस्कार आपोआपच माझ्यावरती पडले आणि आई आणि वडील दोघांनाही संगीताची खूप चांगली आवड, शास्त्रीय संगीतात संगीत शुद्ध रूपात ऐकायचं हा त्यांचा म्हणजे छंदच होता। आणि वडील तरी कलाकारांच्या वरती खूप प्रेम करायचे, त्यांना आश्रय द्यायचे, ते सगळे संस्कार माझ्यावरती होत गेले। आणि बहिणींचं गाणं शिकणं, त्यांचं पेटी वाजवणं, हे सगळं बघत बघत मी त्यांचं शिकत गेलो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष माझ्या गाणं शिकण्याची सुरुवात झाली, तो सुद्धा एक योगायोगच आहे। तर असंच लहानपणापासून मला आठवत नाही, कोणी मला प्रश्न विचारतात की तू केव्हा गायला लागलास, तर मला आठवत नाही तेव्हापासून मी गातो।
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वतःलाही लक्षात नाही की तुम्ही गायनाची सुरुवात कधीपासून केली?
1: अगदी।
0: हा, पण एखादा असा प्रसंग की हा जो तुमच्या लक्षात आहे लहानपणीचा, की त्यावेळी तुम्हाला खूप हवा मिळाली असेल किंवा एखाद्या गाण्यांवरती खूप कौतुक झालं असेल, असा काही?
1: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही। असं असायचं, शाखेमध्ये आम्ही लहानपणापासून जायचं आणि शाखेमध्ये बरीचशी पद्य म्हणजे गीत गायली जायची आणि ती गाता गाता ऐकता ऐकता पाठ होऊन जायची। आणि घरी शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या माझ्या बहिणींना मी ती चाल ऐकवून विचारायचो, हे ए ताई हे गाणं अगं कुठल्या रागात आहे सांगशील का? कारण ते रागदारी यमन भूप केदार वगैरे अशा रागांची गाणी त्या म्हणत असत आणि ही कुठली तरी चाल मी घरी येऊन म्हणून दाखवायचो आणि सांगशील का हे कोणत्या रागात आहे। असं करता करता या गाण्याचा राग कोणता आणि मग तो वेगळा वेगळा कसा लागतो किंवा ही चाल त्याच्यापेक्षा वेगळी कशी, हे करता करता शास्त्रीय संगीताबद्दल आपोआपच शिकण्याची इच्छा निर्माण झाली। आणि माझी ही इच्छा बघून वडिलांनी मला गाण्याच्या क्लासला पाठवलं।
0: बर,
1: माणिक नगर म्हणून दत्त संस्थान आहे बिदर जिल्ह्यामध्ये, माणिक प्रभू हे खूप मोठे संत होऊन गेले, दत्ताचे अवतार असं त्यांना मानलं जातं। आणि त्या ठिकाणी संगीत विभागाची सगळी जबाबदारी महाराजांनी, माणिक प्रभू महाराजांनी आमच्या वडिलांच्यावरती सोपवलेली होती, त्यामुळे दत्त जयंतीचा जो 7-8 दिवसाचा कार्यक्रम चालायचा त्या कार्यक्रमामध्ये मला वडील घेऊन जायचे, आम्ही तिथंच मुक्काम, आमचं तिथंच घर असल्यामुळे, आणि ते पूर्ण कार्यक्रम ऐकायचे, लोकांचा सहवास व्हायचा, कलावंतांचा परिचय व्हायचा, वेगवेगळी वाद्य बघायला मिळायची, वाजवायला मिळायची, शिकायला मिळायची, आणि याच्यातूनच संगीत माझं वाढत गेलं आणि तिथंच मला उत्कृष्ट असे माझे जीवनातले गुरु मिळाले। सर्वप्रथम एक अहमदजान थिरफा खान साहेबांचे पट्टशिष्य लालजी गोखले आणि त्यांचे बंधू पंडित सूर्यकांत गोखले किंवा छोटू गोखले म्हणून ते प्रसिद्ध होते, पुणे आकाशवाणीवरती त्यांचा म्हणजे ते स्टाफ आर्टिस्ट होते, त्यांच्याकडून मला तबला शिकायला मिळाला। बरी 5-6 वर्ष मी त्यांच्याकडे तबला शिकत होतो, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांच्याकडे तबला शिकलो। त्याच्यानंतर बेळगावामध्ये पंडित संगमेश्वर गुरव होते, खूप मोठे गायक, किराणा घराण्याचं ज्यांना नाक म्हणता येईल किंवा उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांची प्रतिकृती ज्यांना म्हणता येईल असे पंडित संगमेश्वर गुरव, त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली। आणि त्याच्यानंतर बेळगावातच ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचा खूप मोठा अभ्यास असलेले, खूप बंदिशींचा संग्रह असलेले पंडित मृत्युंजय बुवा पुराणिक मठ यांच्याकडे माझं गाण्याचं शिक्षण सुरू झालं। अशा खूप गोष्टी सांगता येईल.
0: बर, म्हणजे एवढ्या दिग्गज व्यक्तींकडून तुम्हाला शिकण्याचा चान्स भेटला आणि
1: खरोखर मी भाग्यवान आहे.
0: हो ना, कारण त्या व्यक्तींची नाव म्हणजे तुम्ही आता किराणा घराणा म्हणता किंवा असं काय ख्वा घराणं, ही जी घराणी आहेत संगीत क्षेत्रामधली, त्यांचं नाव जरी आज आपण घेतलं तरी किती अभिमान वाटतो किंवा किती आपल्याला कौतुक वाटतं त्यांच्याबद्दल.
1: खरोखर.
0: आणि त्यांच्याकडं म्हणजे त्यांच्या एका शिष्यांकडं असेल किंवा त्यांच्या घराण्यातल्या एखाद्या मुख्य व्यक्तींकडून तुम्हाला ते शिक्षण घेण्याचा चान्स भेटला,
1: त्या बाबतीत मी स्वतःला भाग्यशाली समजतो. ती खरोखर आणि गुरु कृपा असल्याशिवाय ह्या गोष्टी कुणाच्याही आयुष्यात शक्य असत नाहीत.
0: हो ना,
1: हा माझा तरी आतापर्यंतचा अनुभव आहे.
0: मग एवढं चांगलं संगीत शिक्षण तुम्ही घेतलं, शास्त्रीय संगीत स्वतः तुम्ही गायचा, आता सध्या तुम्ही गायन बंद केलेलं आहे पण अनेक अभंगाना वगैरे चाली तुम्ही लावून देता किंवा अनेक कार्यक्रम तुम्ही बसवता, तर अजूनही तुमचं काम सुरूच आहे. तर तेव्हा तुम्ही शिकलेली कला आणि आत्ताची जी तुमच्याकडे विद्यार्थी असतील नवोदित, काय फरक तुम्हाला जाणवतो आता याच्यामध्ये?
1: या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी माझ्या करिअर मधला आणखी एक महत्वाचा टप्पा सांगू इच्छितो.
0: बर.
1: मी 1983 पासून केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो.
0: बर.
1: आणि 36 वर्षानंतर 2017 मध्ये रिटायर झालो.
0: अच्छा.
1: तर शाळेत संगीत शिकवायचं आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायचं ह्या जमीन अस्मानाचा फरक असणाऱ्या गोष्टी आहेत.
0: नक्कीच.
1: अरे तुम्ही संगीत शिकवता म्हणजे तुम्हाला सगळंच येत असेल अशी समोरच्याची बघण्याची एक दृष्टी असते, पण ते खूप कठीण असतं. पण माझा मुख्य उद्देश काय असायचा की आपण गाणी म्हणून गाणी शिकवणं, सारे जसे अच्छा वगैरे सारखी गाणी, हिंद देश के निवासी अशासारखी गाणी शिकवता शिकवता त्या गाण्याच्या मुळापर्यंत पोहोचणं किंवा या चाली कशा निर्माण होतात हे समजावून सांगणं, अर्थात सारेगमचा पूर्ण अभ्यास करून घेण्याची माझी खूप इच्छा असायची. मग ते सारेगम याच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत मुलांच्या मनात कसं रुजेल याची मी खटपट करायचा. पहिल्यापासूनची ती माझी एक जिद्द असायची, ज्याला काहीही माहिती नाही शास्त्रीय संगीत म्हणजे आ आणि उ एवढं ज्यांना माहिती आहे त्यांच्या मनात शास्त्रीय संगीताची प्रेरणा निर्माण करण्याचं काम माझ्या हातून पुष्कळ झालेलं आहे. अगदी तो मी मोठेपणा ठेवून मी सांगतो. तर एक उदाहरण सांगतो, ह्या गाण्यांच्या मधून शास्त्रीय संगीत कसं निर्माण होतं हे शिकवण्याची माझी एक खास पद्धत असायची. म्हणजे जसं त्यांना सारेगमा शिकवायचं, पण कुणालाही हुड मुलांना, विशेष करून केंद्रीय विद्यालयातली मुलं ही आर्मी ऑफिसर्स एअरफोर्स ऑफिसर्स यांची मुलं असतात, त्यांना फक्त हाडेल हप्पी माहिती असते, अगदी अपवादात्मक हुशार असतात वगैरे, ती जरी गोष्ट धरली तरी 80% मुलांना शास्त्रीय किंवा काहीतरी बोजड शिकावं असं कधी वाटत नसतं. हलकं फुलकं ऑर्केस्ट्रेशन, आम्हाला गिटार शिकवा, आम्हाला कांगो शिकवा, आम्हाला ड्रम्स शिकवा, याच्यामध्येच असतं. पण त्याच्यामधूनच मला शास्त्रीय संगीत शिकवता आलं. कसं? एक उदाहरण सांगतो छोटंसं, सारेगम शिकवायचं आहे, मग त्या सारेगमची वृत्ती त्यांच्या मारे कशी बोलते, सारे गम ग रे गम ध प प प सारे गम ग रे गम ध प सा, अशी छोटी छोटी गाणी तयार केली जी मार्चिंग सॉंग सारखी होतील. मग त्याच्यातूनच वेगळं गाणं निर्माण करायचं, म्हणजे कसं, सारे गम सारे जण गाऊया चला, मुलामध्ये चॅम्पियन होऊया चला, अशी त्याच्यामध्ये गाणी निर्माण करणं किंवा त्याच इंग्लिश करणं, व्हेरी हॅपी वी आर हॅपी लेट सेलिब्रेट इन द मॉर्निंग एव्हरी वन इज फीलिंग ग्रेट, सारे गम ग रे गम ध प प प, अशा पद्धतीचं सारेगम मध्ये गीत बांधून ते सारेगम कसं पॉप्युलर होईल याची मी खटपट केली. आणि वेगवेगळ्या रागामध्ये सरगम बांधली, ती सरगम अशी बांधली की
0: चालू असेल,
1: म्हणजे ते त्यांच्या मनात कायमच रुजेल आणि शास्त्रीय संगीत वेगळं असं काही नसतं. बरं का, सिनेमाचं गाणं जसं पॉप्युलर होतं तसं सारेगम सुद्धा पॉप्युलर होऊ शकतं, त्यांच्या आई वडिलांच्या पर्यंत पोहोचू शकतं, डायनिंग टेबलावरती पोहोचू शकतं, हे मी सिद्ध करून दाखवलं. आणि त्याचं आम्हाला खूप म्हणजे ते खूप मोठं समाधान आहे. म्हणजे कसं, प म प ध प म प ध म म रे रे सा आ सा ध सा ध प ध म ध प सा सा सा ध प प प म रे रे मध्ये तसा असं सरगम तयार केलं. मग विचारलं अरे हे कसं काय, हे वेगळंच लागतंय, हे म्हणजे कुठल्या रागांमध्ये आहे का? तर मी हो हे रागातलं गाणं आहे बरं का. मग कोणता राग आहे? त्याचं गाणं केलं. कसं? शक्ती आणि स्फूर्ती धैर्य देशभक्तीला माग आता बुद्धिमत्ता दुर्गा देवीला. मग ती दुर्गा देवी म्हणजे कोण? ती दुर्गा देवी ती तरी आहेच आहे, पण त्या रागाचं नावच आहे बरं का दुर्गा. अशी छोटी छोटी गाणी निर्माण करून ज्याला आपण लक्षणगीत म्हणतो तशी छोटी छोटी लक्षणगीत मी तयार केली आणि ती इतक्या मुलांच्या माध्यमातून घरोघरी गेली. मग त्या आईवडिलांना त्यांना शास्त्रीय संगीत माहिती असो अथवा नसो ते पोचलं तिथपर्यंत. मग त्यातली मुलं गाणं शिकली, कुणी संगीतकार झाली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी धंदे केले, पण त्यांच्या मनामध्ये संगीत राहिलं, आज सुद्धा आहे. हे मला 40-50 वर्षानंतर सुद्धा काही विद्यार्थी माझे अमेरिकेतून, लंडन मधून, दिल्ली मधून फोन करून वेळोवेळी भेटत असतात, फोन करत असतात, व्हिडिओ कॉल करत असतात आणि ती 40 वर्षापूर्वी शिकलेली गाणी मला म्हणून दाखवतात. याच्या मधलं समाधान मी आणि वेगळं काय सांगू.
0: नक्कीच ना, बरोबर. या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला एवढं समाधान भेटतं किंवा आपण जे काही शिकवलं ते आपल्याला परत आता ऐकायला भेटतंय, तेही एवढ्या वर्षानंतर, हे समाधान खरंच म्हणजे शब्दात सांगू नाही शकणार आपण त्या पद्धतीचं आहे. बरोबर. मग सर, एवढा मोठा प्रवास तुमचा, एवढ्या वर्षांचा अभ्यास तुमचा आता, तर मग ते आता प्रोफेशन मध्ये तुम्ही कसं म्हणजे बदललं त्याला, म्हणजे आवड ही प्रोफेशन कशी केलीत?
1: एक अगदी विचित्र म्हण असल्यासारखं वाक्य सांगतो, मरता क्या न करता. कारण शास्त्रीय संगीतावरती मी माझं जीवन जगू शकेन ही 50 वर्षापूर्वी तरी मुळीच कुणाची खात्री नव्हती. एकतर आमिर असावा नाहीतर एकतर फकीर असावा अशी संगीतकाराची अवस्था एकेकाळी होती. पण सुदैवानं मी संगीत परीक्षा देत गेलो. माझ्या गुरुजींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मला संगीताच्या परीक्षा देता आल्या, क्वालिफाईड होता आलं. आणि एक दिवस मी जाहिरात बघितली की वॉन्टेड म्युझिक टीचर इन एफओ स्टेशन केंद्रीय विद्यालय. बघूया म्हटलं, आपण लागला चान्स लागला, ऍप्लिकेशन केलं आणि तिथे असेल कमांडिंग ऑफिसर्स, झालं तर तिथले प्रिन्सिपल्स, तिथले शिक्षक, ज्यांनी ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी अगदी आनंदाने मला घ्यायचं कबूल केलं की जॉईन अस फ्रॉम दिस मंथ. मला एकदम भरून आलं. अँड यू विल बी गेटिंग 330 रुपीज पर मंथ. अरे बापरे, 330, 1983 वाला, म्हणजे आज आपल्याला हसू येत आहे. आपण येता जाता 700-800 रुपये इथं उडवतो, पण मला महिन्याला 330 रुपये मिळणार याचा इतका आनंद झाला. म्हणून मगाचं वाक्य मी रिपीट करतो, मरता क्या न करता. फिक्स आपल्याला इन्कम 330 अधिक काही अलाउन्सेस वगैरे मिळणार आहे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मी नोकरी करायला लागलो, संगीत शिक्षक बनलो. पण तिथे गेल्यानंतर आपण काय शिकवायचं, लहान लहान मुलं आहेत, तिसरी आहेत, तिसरीमध्ये चौथीमध्ये. मला क्लास दिला गेला, पहिलाच दिवस, पहिलाच पिरियड, तिसरीची मुलं आहेत, भयंकर दंगा करतायत, बरं सगळे हिंदी आणि इंग्लिश बोलतायत. आजपर्यंत ऑफकोर्स मी MA इन हिस्ट्री अँड आर्किओलॉजी, माझा इंग्लिशचा पण अभ्यास माझ्या बाबांनी चांगला करून घेतलेला होता, माझं इंग्लिश चांगलं होतं. पण आपण इतर वेळी हिंदी बोलणं आणि हिंदी मुलांच्या समोर हिंदी बोलणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि 5 मिनटं मी तसाच क्लासमध्ये उभा राहिलो, मला कळलं नाही की काय करायचं नेमकं. पोरं तरी ओरडत होती, एक चुणचुणीत पोरग एकदम उभा राहिला तो मुलगा आणि विचारलं, व्हाय डोंट यू टीच अस समथिंग सर, व्हाय आर यू स्टँडिंग लाईक दिस. मी एकदम एकदम भानावरती आलो आणि म्हटलं येस येस येस. आणि मी काही तरी गात गेलो, म्हणजे कसं सारे ग सारखंच काहीतरी गायला गेलो आणि त्याच्यातून असं गायला लागलो. पोर एकदम चुपचाप झाली, काहीतरी त्यांना नवीन ऐकायला मिळालं आणि पोरांनी टाळ्या वाजवल्या. मी खुश झालो, 7वे आसमान पर म्हटल्यासारखं मला खुशी झाली आणि पोरांना ते आवडलं. आणि मला त्याच क्षणी एक जाणीव झाली की की ह्याच्यातून शून्यातून आपण काहीतरी निर्माण करू शकतो, ज्यांना काहीच कळत नाही त्यांना काहीतरी देऊ शकतो, हे मात्र मला त्या ठिकाणीच आत्मविश्वास आला. आणि दोनच मिनिटापूर्वी मी गेटच्या बाहेर उडी मारून पळून जाऊ की काय हा विचार करणारा, परत त्या क्षेत्रामध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला आणि सिन्स दॅट मोमेंट मी संगीत शिक्षक बनलो. आणि मग पुढं काहीतरी छान छान करण्याची मला प्रेरणा मिळत गेली आणि खूप छान माझं आयुष्य पण बदलं.
0: नक्कीच. म्हणजे तो तुमचा म्हणजे शिक्षक म्हणून जो पहिला दिवस होता तोही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवलाय अजूनही.
1: अजून आणि प्रश्नच नाही.
0: हो ना. आणि अजूनही त्या आठवणी तुमच्या ताज्या आहेत.
1: अगदी प्रश्नच.
0: बरोबर. मग अशा प्रकारे तुमचा हा म्हणजे संगीत शिक्षकाचा प्रवास सुरू झाला जो शाळेमधला होता. पण त्याच्या व्यतिरिक्त बाहेरही लोकांना खूप आवडी असायच्या पूर्वी, म्हणजे गाणं म्हणण्याची, भजन वगैरे म्हणण्याची, अगदी भजन मंडळी वगैरे असायची पूर्वी, जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परफॉर्मन्स करायचे. कारण आपल्याकडे आधी साधनं तेवढी नव्हती, एंटरटेनमेंटसाठी साधनं खूप कमी असायची, त्यामुळं ह्या ज्या गोष्टी सगळ्या होत्या ती लोक खूप ऍक्टिव्ह असायची आणि तेवढी आवडही होती तेव्हा. आताही हळूहळू वाढतीये पण तेव्हाची गोष्टच वेगळी होती. तर हे जे म्हणजे शिक्षक म्हणून शिकवणं आणि इतर वेळेला असे क्लासेस वगैरे घेणं किंवा लोकांना शिकवणं तेही तुम्ही केलं का?
1: हा, थोडस मागं जाऊन याचं उत्तर देतो. हायस्कूल मध्ये असताना आमच्या शाळेत एक कर्मचारी होते, ते शाहीर होते.
0: बर.
1: उत्तुंग आवाजात ते पोवाडे म्हणायचे, खेडोपाडी जायचे, हातात डफ घेऊन खड्या आवाजात पोवाडे गायचे. आणि आम्ही सुद्धा त्यावेळेला अशीच काहीतरी गाणी वगैरे म्हणत असल्यामुळं त्यांनी विचारलं, बाबा माझ्याबरोबर ये प्रॅक्टिस कर. मग एक दिवस मी हातात तुणतुणं घेतलं त्यांच्याबरोबर आणि वाजवायला लागलो. ते माझ्यावर खुश झाले, अरे किती छान वाजवतोस तू. मग नंतर टाळं वाजवायला लागलो, मंजिरा वाजवायला लागलो, डफ वाजवायला लागलो आणि त्यांच्याबरोबर जी करता करता ते पोवाडे शिकायला लागलो आणि खूप छान छान गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून. खेडोपाडी त्यांच्याबरोबर जाऊन पोवाडे वगैरे पाठ झाले आणि ती माझी हजारो लोक बसलेली असताना न घाबरण्याची, स्टेज फिअर ज्याला म्हणतात ते विसरण्याची किंवा तो धीर येण्याची खरी शिक्षणाची पद्धत तिथं झाली असं मला नक्की आठवलं.
0: छान.
1: आणि दुसरी गोष्ट, जे आपण गाऊ किंवा जे आपण शिकू ते लिहून काढायचं ते तेव्हापासूनच मला सवय लागली.
0: बर.
1: आणि लिहायची खूप हौस असल्यामुळं आणि आमचे हेडमास्टर सुद्धा खूप चांगले पत्रकार होते, ते कृष्णामूर्त चंडी त्यांचं नाव. आणि ते म्हणाले की अरे तू खूप छान लिहितोस. त्यांचं एक वृत्तपत्र होतं, त्याचं नाव बेळगाव वार्ता. आणि मग ते म्हणाले की तू वार्तामध्ये लिहित जा. मग असंच मी काहीतरी फुटकळ लिहिता लिहिता एक दिवस त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की मी आज दिवसभर नाही आहे, आजचं तुला काम सगळं बघायचं आहे. अर्थात माझं तोपर्यंत कॉलेज वगैरे झालेलं होतं, लेखनाची आवड पण खूप झालेली होती, चांगली डेव्हलप झालेली होती आणि पुष्कळदा मी तो पेपर सांभाळू शकेन इतकी माझ्यामध्ये आत्मविश्वास तो निर्माण झालेला होता. आणि एक दिवस मी एक असं आर्टिकल लिहिलं आणि ते आर्टिकल बघून कृष्णामुचंडी इतके खुश झाले. ते मला तरुण भारतचे त्यावेळेसचे संस्थापक आणि संपादक बाबूराव ठाकूर यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी ते माझा लिहिलेला लेख त्यांना दिला वाचायला. त्यांनी असं बघितलं, तो लेख पूर्ण वाचला आणि ते म्हणाले की हे तू लिहिलंस. हो म्हटलं. त्या भाषेवरून असं वाटत नाही की तू लिहिलेलं आहेस. मग सरांनी म्हणजे कृष्णामुचंडी निसरं सांगितलं, नाही सर त्याची भाषा तशी आहे, तो लिहितो खूप चांगला. आणि माझं पहिलं आर्टिकल तरुण भारतमध्ये 1979 बाबूरावनी छाप. आणि तेव्हापासून माझी अक्षरयात्रा या पुरवणीमध्ये दर रविवारी संगीतावरती लेखमालिका सुरू झाली. त्यामुळं लेखनाचं माझं श्रेय पहिलं मी बाबूराव ठाकूरांना देतो आणि तरुण भारतला देतो. तेव्हापासून आजपर्यंत या क्षणापर्यंत मी लेखमालिका, पुस्तकं वगैरे माझं काम लेखनाचं सुरू असतं.
0: म्हणजे हा तर प्रवास तुम्ही सांगितला, तर पण तुम्ही म्हणजे त्यावेळी पण दुसऱ्यांच्याकडे संगीत शिकवत होता किंवा वेगवेगळ्या गोष्टी दुसऱ्यांकडे जाऊन शिकला, आवड म्हणून तुम्ही शिकला, पण तुम्ही स्वतः दुसऱ्यांना शिकवायला कधी चालू केलं? क्लासेस, जे प्रायव्हेट क्लासेस तुम्ही घेताना त्याबद्दल.
1: हा, म्हणजे गंमत अशी असायची मी सुरुवातीला सांगितलं की संघामध्ये खूप छान गाणी म्हणण्याचा योग मला मिळाला. संघातलं एक खूप मोठं नाव गोळवलकर गुरुजी, जे राष्ट्रीय संस्थक संघाचे दुसरे सरसंघचालक होते. मी काहीतरी मला वाटते तेव्हा 6वी किंवा 5वी किंवा 6वी मध्ये होतो, आणि त्यावेळेला ते त्या ठिकाणी आले होते शाखेमध्ये, आणि त्यांच्या समोर गीत म्हणण्याचा मला एक मौका मिळाला, आणि तो जीवनानुभव फार महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर गाणी म्हणणारे, गाणी म्हणू शकणारे बरेच मित्र त्या ठिकाणी मला मिळाले. दुर्दैवानं गोळवलकर गुरुजी गेल्यानंतर 73 साली आम्ही त्यांच्याच प्रतिप्रित्यर्थ एक मेळ स्थापन केला, त्याचं नाव माधव वृंद. माधव हे त्यांचं नाव, माधव सदाशिव गोळवलकर. तर त्याच्यामध्ये खूप चांगले मित्र मिळाले. उदाहरणार्थ आता तुम्ही सांगितलं किशोर काकडे, तसेच आणखी 5-6 मित्र जसे भालचंद्र कल्ले, दत्ता जायदे, आणखी एक सुणगार वगैरे, असे बरेच मित्र मिळाले, आणि आम्ही गाणी म्हणायला लागलो. सगळी संघाची गाणी, देशभक्तीपर गाणी, आणखी मेरे देश की धरती या पद्धतीची गाणी सुद्धा, किंवा काही वगनाट्य गीतं वगैरे, अशी बरीच गाणी त्यामध्ये बसवून आम्ही शाळा, कॉलेज, शिवजयंती, बसव जयंती, वेगवेगळे प्रकारचे मेळे, गल्लीतला कुठलाही उत्सव, कागदी हळदी कुंकू, अशा ठिकाणी जाऊन हे देशभक्ती संगीताचे कार्यक्रम करायला लागलो. म्हणजेच काय, कार्यक्रम करायला लागलो हे म्हटल्यापेक्षा काही जण कवी आमच्यातले असायचे, ते कविता घेऊन यायचे, ही बघ कविता, आणि याला चाल लावायची बरं का. मग मी गुरुकृपेनं ह्या गोष्टी मला अंगवळणी पडून गेले होत्या की कुठलीही कविता बघायची आणि ती हातात घेऊन गायला लागायची चक्क. ही माझ्यामध्ये एक हुनर निर्माण झाली आणि वेगवेगळ्या चाली आपोआपच निर्माण झाल्या. अगदी म्हणजे मी 16-17 वर्षाचा असल्यापासून कुठल्याही कवितेला चाली लावणे हा माझा छंद बनून गेला, आणि त्याच्यामधूनच गाणी शिकवण्याची, मेळ तयार करण्याची वृत्ती निर्माण झाली, आणि पुष्कळ कार्यक्रम त्याच्यामधूनच निर्माण झालाय. हीच माझ्या संगीत शिकवण्याची पहिली पायरी. मग त्याच्यानंतर मला समजलं किंवा जाणवलं की संगीताच्या परीक्षा या मुलांच्याकडून सुद्धा करून घेता येतील. मग त्या दरम्यान मी आमच्या पणजोबांच्या नावाने, जे खूप मोठे संगीत शास्त्री होते, त्यांच्या नावाने श्री दामोदर संगीत विद्यालय ह्या विद्यालयाची स्थापना केली 1982 मध्ये, आणि चक्क त्या विद्यालयाच्या नावाखाली संगीत शिक्षणाची एक दालन उघडलं म्हणायला हरकत नाही, आणि तेव्हापासून मी संगीत शिकवायला लागलो. आणि वेगवेगळ्या बंदिशी शिकवणं, वेगवेगळे राग शिकवणं, गांधर्व महाविद्यालय किंवा कर्नाटक संगीतातल्या परीक्षा, त्या परीक्षांना मुलांना बसवणं ही माझी सुरुवात झाली, जी आज तागायत सुरू आहे.
0: तुमचा प्रवास तर खूपच मोठा आहे सर, आणि खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर. कारण एवढं चांगलं संगीताचं शिक्षण घेऊन आणि त्यावेळचे दिवस, म्हणजे अगदीच सगळ्या फॅसिलिटीज कमी आपल्याकडं, सगळ्या सोयी सुविधा आपल्याला नव्हत्या, तरीही आपली जी आवड आहे किंवा आपलं जे कशामध्ये आपल्याला आवड आहे तो विषय निवडणं आणि त्याच्यामध्येच करिअर करणं हे खूप चॅलेंजिंग असेल कदाचित त्यावेळेला.
1: खरं,
0: आणि ते तुम्ही पार करून एक चांगलं नाव कमवलं स्वतःचं सुद्धा. बरेच विद्यार्थी तुमच्या हातून सुद्धा घडलेले आहेत, जसं आता विनायक मोरे सर असतील, किंवा आणखीनही बरेचसे विद्यार्थी तुमच्या हातून घडून गेलेले आहेत जे स्वतः आता क्लासेस घेतात किंवा स्वतः संगीत क्षेत्रामध्ये चांगलं नाम कमावत आहेत. तर तो सगळा एक्सपिरियन्स किंवा तो सगळा अनुभव काय थोडक्यात सांगाल तुम्ही?
1: हा, आता तुम्ही हे विनायक मोरेचं नाव सांगितलं, तशी माझ्याकडे असलेल्या, मी कानाला हात लावून सांगतो की अनेक गुण असल्यामुळं ते प्रत्येक गुणाचं चीज करणारे माझे विद्यार्थी निर्माण झाले. जसा विनायक मोरे, स्फूर्ती गीतं, समूह गीतं, या क्षेत्रामधला माझा एकमेव आणि अत्यंत गुणवान असा शिष्य म्हणजे विनायक. तसं शास्त्रीय संगीतामध्ये माझ्या सगळ्या बंदिशींचा, रागधारीचा पूर्णपणे अभ्यास करून उत्तम स्वतः संगीत शिक्षक बनलेले असे पुष्कळ जण आहेत. उदाहरणच सांगायचं तर आपल्याच कॅम्पसमध्ये असणारी दुर्गा कामत किंवा दुर्गा नाडकर्णी, काही काळापुरती सुनीता पाटील, असे पुष्कळ शास्त्रीय संगीतातले माझे विद्यार्थी आज नाव कमावून आहेत. ज्यांचं नाव दुसऱ्याने घेतल्यानंतर मला आनंद होतो किंवा अभिमान वाटतो. त्याच पद्धतीनं मी मगाशी सांगितलं की जवळजवळ 27 नृत्यनाटिका मी स्टेजवरती केलेल्या आहेत. त्या नृत्यनाटिकांचं आजसुद्धा उत्तमपैकी सादरीकरण करणाऱ्या माझ्या दोन मी विद्यार्थिनी, एक आहे माझी त्यातली स्वाती कुलकर्णी, ही खूप टॅलेंटेड विद्यार्थिनी आहे आणि ती उत्तम नर्तिका आहे, कोरिओग्राफर आहे. त्यांनी माझं नृत्यनाटिकांचं यथायोग्य प्रदर्शन समाजामध्ये केलेलं आहे. तशाच आणखी दुसऱ्या म्हणजे खूप प्रसिद्ध अशा भरतनाट्यम नर्तिका आणि गुरु संध्या होसमणी यांनी सुद्धा माझ्या बऱ्याच नृत्यनाटिकांचं प्रदर्शन आजवरती पुष्कळ वेळा केलेलं आहे. तसे माझे परत एकदा म्हणतो कानाला हात लावून माझ्याकडे असलेल्या अनेक गुणांच्या पैकी त्या गुणांचं अवलोकन करून किंवा त्या गुणांचं अनुसरण करून आज विद्यार्थ्यांना घडवणारे बरेच आहेत, ते सगळं श्रेय माझ्या गुरुंनाच जात.
0: अच्छा, मग याच्यामध्ये सर म्हणजे शास्त्रीय संगीत शिकणं आणि वेगवेगळ्या अभंगांना चाली लावण्याचं काम आता सध्या तुम्ही करताय, त्याच्याच बरोबर बरेचसे प्रोग्राम तुम्ही बसवलेत स्वतः, तर तो सगळा अनुभव म्हणजे ते सगळं काम करत असताना काय अशा नवीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात किंवा नवीन अभ्यास असा काय करावा लागतो आणि जो म्हणजे त्या मुलांना शिकवावा आपल्याला लागत असेल, तर त्यासाठी आपल्याला स्वतःची तयारी काय करावी लागते?
1: एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याकडे फक्त स्वतःची कला असून चालत नाही. एक कला नृत्य असो किंवा शास्त्रीय संगीत असो किंवा वाद्यवादन असो, ती कला लोकांच्या पुढे सादर होण्यासाठी बऱ्याच इतर शाखांची आवश्यकता असते आणि माझ्या सुदैवानं मला असेही सहकारी, असेही मित्र, असेही शिष्य लाभले ज्यांच्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी होऊ शकले. जसा आपण स्टेजवरती असतो पण तो आपला कार्यक्रम लोकांच्या पर्यंत उत्तम रीतीनं पोहोचला पाहिजे याच्यासाठी उत्तम साऊंड असणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मला प्रभू साऊंड यांचा खूप उपयोग झाला. कारण साऊंड उत्तम असेल तरच तो लोकांच्या कानापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवीण प्रभू हा एक उत्तम साऊंड रेकॉर्डिस्ट मला मिळाला. त्यामुळे आज सुद्धा माझे कार्यक्रम लोकांच्या ध्यानात आहेत, सीडींच्या स्वरूपात किंवा कॅसेट्सच्या स्वरूपात किंवा आजचा विचार केला तर पेन ड्राईव्हच्या स्वरूपात, ते फक्त अशा माझ्या मित्रांच्या मुळे झालेलं आहे. तर साऊंडचा हा एक भाग झाला. माझे अनेक विद्यार्थी आणखी साथीदार जे उत्तम वाद्यवादक आहेत त्यांनी हे उत्तम सहकार्य केलेलं असल्यामुळे हे कंपोजिशन उत्तम पैकी लोकांच्या पुढे पोहोचलेली आहेत, हेही तितकंच महत्वाचं. आज माध्यम आहेत, आजच्या या 10 वर्षातला जर प्रवास बघितला तर फेसबुक सारखी माध्यम आहेत, इंस्टाग्राम आजकाल आहे किंवा यापूर्वी असणारे ईमेल, याच्यामधून सुद्धा बऱ्याच अत्याधुनिक सोयीमुळं नाव किंवा आपल्या कृती लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि असे मीडिया सांभाळणारे बरेच जण मला उपयोगी झालेले आहेत, सहकार्य त्यांचंही मिळालेलं आहे आणि त्यांना विसरून चालणार नाही. म्हणजे सांगायचं कार्य, आपण आपल्या कोपऱ्यात बसून गाणं नाही म्हणू शकत, त्या कोपऱ्याला लोकांच्या पुढे आणणाऱ्या सगळ्या या गोष्टींचा उपयोग झालेला आहे. जशी माझी सून आहे ती मीडिया एक्सपर्ट आहे, मुंबईमध्ये तिचं मीडिया हाऊस आहे, ती उत्तम यापैकी म्हणजे उत्तम सहकार्य करणाऱ्यातली ती एक अगदी पूर्वीपासून, जसं मगाशी नाव सांगितलं स्वाती कुलकर्णी ज्यांचं आहे. माझी दोन्ही मुलं, माझा धाकटा मुलगा साऊंड इंजिनियर आहे, स्टुडिओ रेकॉर्डिंग्स प्लेबॅक झालं तर सिनेमाची बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे या सगळ्यामध्ये तो काम करतो मुंबईमध्ये. तसाच माझा मोठा मुलगा उत्तम तबला वादक आहे. तर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानंच माझी ही संगीत कला लोकांच्या पुढे पोहोचलेली आहे आणि आज सुद्धा पोहोचत आहे. आता दुसऱ्या गोष्टीचा भक्ती संगीताचा मी या ठिकाणी विचार करतोय. चंदगडसारख्या दूर ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये असणारे दोन बंधू माझ्याकडे सध्या शिकतायत, आदिनाथ आणि आकाश. आदिनाथ हा उत्तम गायक आहे. आदिनाथ हा उत्तम गायक आहे आणि त्याच्यासाठी मी संपूर्ण हरिपाठ म्हणजे हरिपाठाचे 28 अभंग वेगवेगळ्या रागामध्ये बसवून ते आता लोकांच्या पुढे आणण्याचा तो एक भाग माझा सुरू आहे. आणि तसे ईश्वरनिष्ठांची मांदी आली ह्या नावाचा एक खूप मोठा कार्यक्रम ह्या मागच्या वर्षी त्यांनीच उत्तमपैकी बसवलेला होता आणि त्याचंही संगीताची पूर्ण जबाबदारी सांभाळण्याचं भाग्य मला मिळालं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे काम असंच

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: KLE Technological University, Belagavi. 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಎಸ್ ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಬೆಳಗಾವಿ. KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065. 2025-26 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಗರಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ. 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ. ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬಾಷ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 08312440322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.
3: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿನ ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು ಕಡ್ಡಾಯ. ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸಾಕಷ್ಟು, ಅಂದರೆ 75-100 mm ಮಳೆಯಾಗಿರಬೇಕು. 6 inches ಮಣ್ಣು ಹಸಿಯಾಗಿರಬೇಕು. ಮಣ್ಣಿನ ಉಷ್ಣಾಂಶ ಕಡಿಮೆಯಾಗಿರಬೇಕು. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರಬೇಕು, ಅಂದರೆ ತಂಪಾದ ವಾತಾವರಣವಾಗಿರಬೇಕು. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸೋಯಾ ಅವರೆ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ಮೇಲಿನ ಎಲ್ಲಾ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿರಿ. ರೈತರು ಅವಸರ ಪಡದೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಪೂರಕ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಕೈಗೊಳ್ಳಲು ರೈತ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ HD ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುತ್ತಾರೆ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लग्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नवा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कार शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुडची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधा आणि सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत

निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. योगातून मिळणारी शांती ही जीवनातील खरी संपत्ती आहे. आणि म्हणूनच जागतिक योग दिनानिमित्त केली विनुधोनी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक विशेष प्रोग्राम, जो असेल रोज सकाळी 9 वाजता आणि रिपीट ब्रॉडकास्ट असेल संध्याकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला अजिबात विसरू नका जागतिक योग दिनानिमित्त विशेष प्रोग्राम. ही आहे केली विनुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 ते 10 पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAAC A+ grade आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleFarm.edu.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।